आणि बोलो गोय कम क्विकली. सो दॅन यू विल सी दॅट इन साईड वाट हाऊ वी हॅव बिगिन दॅन. सो ऑल इज स्लीपिंग बट दे इन दॅट स्लीप यू आर रिलॅक्स अँड यू आर ओके अँड दॅन दॅट इज this is that we should go to sleep in the night, but that in this other they are there, but they are not in I am out in that out. So iska karna hai na.

0: नेत्रकमलं
1: ततो भक्तद्युत्रे वर्णमदितं चक्रवपुषा त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगतं कृतौ सुप्ते जाग्रत्।

0: शंभो सद्गुरुदेव भगवान की जय हो।
1: स्वस्ति प्रजाभ्यां परिपालयन्तां न्यायेण मार्गेण महीन् महिषा गौ ब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं लोकः समस्ता सुखिनो भवन्तु। ओम शांति शांति शांति। आप सब भक्तों की जय हो। मेनी ब्लेसिंग्स फ्रॉम गुरुदेव, मच लव फ्रॉम मी, विशिंग यू अ ब्यूटिफुल लवली इवनिंग। Here it's different in India. It gets dark at 6 and we know, okay, now, even now I see it's still light, it's not dark and it's already 9:15. So.
2: Veliko blagoslovo strani našega Gurudeva in mene. Sedaj postaja že pozno, v Indiji je malo drugače, je že temno ob taki uri, tukaj pa še vedno vidim svetlobo, čeprav je že čez 9.
1: Anyone remember Sanya Sukta before we have prayer?
2: Še nekaj bomo intonirali, preden
1: Shiva, come here.
2: Imamo, preden bomo imeli molitev.
1: You remember?